भो जाके हजाऊन इली, दखानू सोमारी आन पड़ली, अंगूठाचे पाते रली, शिवनी बजार जाऊन मुंड भो जाके हजाऊन इली। पाचे होली पड़ैचो चिंता, पाचे होली पड़ैचो चिंता।

0: मीडियम व्यू पर आकाशवाणी का ये जगदलपुर केंद्र है। दोपहर के 12 बजे हैं। लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम कला और कलाकार।
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा

0: काय सुंदर गीत रे तिने.
1: हो
0: अले नाही तर अनेचो गीत म्हणतो होते चिराय दे दिल तिने.
1: हो हो
0: आता कार्यक्रम ने असनी आगे और बल काय काय दरुनी लुसे ने.
1: हो तो सामुदायिक गीत वाला से.
0: हाँ
1: ये सामुदायिक गीत आय कन्नड़ भाषा में. ये जो रचनाकार डी आर गोड़ा और संगीतकार गीता. तो यह सुनो ये सामुदायिक गीत के.

0: ये तो रोली भंवर गीत मानतर संग संगे गोटक ये मोड़ बांधनी गीत वाला से एक मिल सुना दे भाई
1: हाले
0: बटर सिंधी भुटा रज रज कांदे बटर सिंधी भुटा रज रज कांदे ना कांदे रे सिंधी भुटा मामा मोड़ बांधे ना कांदे रे सिंधी भुटा मामा मोड़ बांधे बांधे तो बांधे सिंधी काय देवी बली बांधे तो बांधे सिंधी काय देवी बली बांधे कानर खेलवा बनाए देले दुली ना कांदे कानर खेलवा बनाए देले दुली ना कांदे बटर सिंधी बुटा रज रज कांदे बटर सिंधी बुटा रज रज कांदे ना कांदे रे सिंधी बुटा आता मोड़ बांधे ना कांदे रे सिंधी बुटा आता मोड़ बांधे बटर सिंधी बुटा रज रज कांदे बटर सिंधी बुटा रज रज कांदे ना कांदे रे सिंधी बुटा आता मोड़ बांधे ना कांदे रे सिंधी बुटा आता मोड़ बांधे बांधे तो सिंधी बुटा काय देवी बली बांधे तो सिंधी बुटा काय देवी बली बांधे फूल गुना बनाए देले दुली ना कांदे फूल गुना बनाए देले दुली ना कांदे बटर सिंधी बुटा रज रज कांदे बटर सिंधी बुटा रज रज कांदे ना कांदे रे सिंधी बुटा बाबा मोड़ बांधे ना कांदे रे सिंधी बुटा बाबा मोड़ बांधे बांधे तो बांधे सिंधी काय देवी बली बांधे तो बांधे सिंधी काय देवी बली बांधे चीप माला बनाए देले दुली